अमलदार थींदे त आला दर्जे जो अमलदार थींदे ऐं जे लेखक जो यार थींदे त वेली पाई पाई।